हर कै नाय, दैत स्थावत आवै ठाय, ताको विघ्न ना लागे कोय, जा कर दै बसै हर सोय, कलताती ठंडा हर नाओ, सिमर सिमर सदा सुख पाओ।

सतगुर शब्द मन गुर परचा पायो गुरु रामदास कल उचरै ते शब्द निशान बजायो ते मुक्ते पे सतगुर शब्द मन गुर परचा पायो गुरु रामदास